गड़ी इंदिहा गड़ी तेरी इस पास मिनट मध्य तो मैं घाट सी भेज पे मम्मी गड़ी का कुरी अम्मी दानी एहुन तेरिंगे हो मिशो दे मिशो का एहुन तेरिंग इधे ही क्या हम लावता मैं गेने से नहीं दे मैं फारो के लावे एक फार्मनी हुजाम के लावता हो गए तेरे लावे लावता का लोबी करा पाना तक देख हम हुजाम आके हम उम्र जाहिर के गोतु हम जाहिर के गोता हुजाम के अड़ की वे समहास जागे एंग अड़े हुजाम के आड़ों के आदि फावा लावता हो गए तेरे यार आहाशे आशिक मागे ते मिलावे की दोएबा जज्बाता देंग हितु के केकुलुन तवारा फुरी हमें बयां को दे लावे देंग लावे मैगड़ असास के लोबेरे पूरा मुहातबता चल का यार आहाशे मी बहुम फशा गन्नर हितु के एम में फुम्मिनु का फोरी फावा लोएबा शूरता लोबेरे इवैदिन मा बेनु वाकंगे बैंगे मी लावे रिक्वेस्ट को फावा फरात कुडु उम्मीद करनी मी मैसेज देम बेनु वा फरात मी मैसेज देवेने कम ते हम मम्मी को ता एहेम फरात का वे सम लावा मैसेज के गोतुगा ಪರಾತಕ ಹದಿಯಾ ಕೊಲ್ಲ ಬೇಡು ವಾಕಂ ಗವಾಣಮ ಎ ಫುರ್ಸತ್ ಎ ಬೋಯ್ ಎಗಾರ್ ಗಡ್ ತಿರಿ ಸಿಂಗಂದೆ ಮಿಶೋ ಕುರಿಯ ದಾರುಗ ಮಿಕಾಲ ಹಿಕ್ಕ್ಯಾ ರೀತಿ ಲವತಕು ಹಮ ದುರ್ಗ ಹುರಿ ಲೋಬ್ವಾ ಮಿಖಾ ನುನಿಗ ರಹಮತ್ ತೆರಿಯಕ ನುನಿಯಾ ಮಹಿತುಗೆ ವಾಹಕತ ಬುನೆದೆ ಬೇಣು ವೆ ನುಬುನೆದೆ ಫಾವ ಪರಾತಕ ಲವೇಕು ಎ ವಾಹಕತ ಬುನೆದೆ ವೆನ್ ಎಗಾರ್ ಗಡ್ ತಿರಿ ಸಿಂಗಂದೆ ಕುಡು ಹಮೆ ಹುನ್ ತೆರೆ ನಾಯ ಕೀಗ ಕುರಿಯ ದಾನ ಎಮ್ಮ ಮಿಹಾಯ್ ಸಾಬ ಹುಜಾಮ್ ಗೆ ಎಮ್ಮಿ ಹಿಕ್ಕ್ಯಾ ರೀತಿ ಲವ ಎಂ ತೆರೆ ನೈ ಬಾಲ್ದೇನಾ.

twist. Do your thing, honey. अरे मैं कोरिया में गेंदा टी टाइम रिक्वेस्ट मिये तो गए शोग एहुन तेरी ना गोला ला एहुन तेरी इदला लावते चाहाल दे रुम गए तो रा मैसेज के जरिया आइंग रिक्वेस्ट को ला फोन लावते उस चाहाल दे ते मैसेज का एक ही कर लावे का रिक्वेस्ट को लुम गए तो रा मिश होगे तेरे हमें कन लावे आगे ना ले लाफ इस फोन वाल देना अरे बे और मैसेज देंगे बहुत लावा मी चाहाल दे रुम मंगे इदलाफ एगो तो कैसे इतर मैसेज किया देना हाय शाहू चाहाल दी बाला अली रमीज के ಬುಣೆರೋವೆನಿಯೇ ಇದೆ ಜಯ ಇಲ್ಲವ ಇಲ್ಲವನೆತಿಯ ಹಿತುಗೆ ವೆರಿಯ ಶೋಯೋನಿತಿ ದೆಲವಸೆ ಬ್ಯಾಂಕ್ ಅಣ್ಣೆ ಫುರ್ತಮ ರಿಕ್ವೆಸ್ಟ್ ಕೊಲ್ಲಿ ಲವ ಚಹಾಲತೇನ ಇತುರು ಮೆಸೇಜ್ ಮೀ ಹಮೇಕನೆ ಲವ್ಯಾಗೆ ನನ್ ಲೀಲಾಫ ಮಿಯೋತಿ ಮೀ ಲವ ಚಹಾಲತೆ ಸಯ್ಯಾರ ಥೀಮ್ ಸಾಂಗ್ ಹೆಮೆ ಮಮ್ಮಿ

0: ਉਤਸ਼ਾਹ से। ਪਰ ਲਵਤਾ ਕੀ ਨੁਣੀ ਮੇ ਵਾਹਕ ਤਕੇ ए वाहकता मिहारु आ अडका आ रूहकाय ए फोरिया ए जोश किंगुस्तिनी मुलिं एहिं दुनिया का
1: दिवाली ऐसा क्या बाइट तू जाऊं उठ न बिट न लाऊं नहीं की तू तेरे भाई के राडे नहीं देखा तू इधर कच्चे तू
2: हाँ वो अधे रिमिक्स की बदले नो एक हम को लवे के नस्ते आ देरु में
0: ಕೊಮ್ಮೆ ಹೋಮ ದುಹಿಗೆ ಮೆಂದರು ದೇ ಚಹಾರು
2: ರಿಪೀಟ್ ಅಂಗಾರು ದುಹುಗೆರೆ ದಿಹೆ ಚಹಾರು ಅದಿ ಬುಧ ದುಹುಗೆರೆ ಬಾರ್ ಚಹಾರು
3: ದಿವೆ ಹಿಂಗ ಮುಣಿಫು ಫಿಲ್ವ ದಿನಮುಗ ಅಬದುವಸ್